काले रामे हरी श्यामे भुंटे नपटे चप्पे गोरे कायला मैला सैला थैला नाचला कालो टोपी भदगौले मेरसी।